नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। FM 102.8 हे विविध भारतीचं मुंबई केंद्र आहे आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे प्रसारण आपण जगभरात ऐकू शकता। आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 18 आश्विन शके 1948, म्हणजेच 10 ऑक्टोबर 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आमच्या पहिल्या सभेत आपलं स्वागत आहे। सभेची सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीने।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी। राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट। यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर। आणि दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय पथकानं काल राज्यातल्या विविध जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव, अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी, जामखेड आणि गल्लाटी परिसरातल्या पिकांचं नुकसान, पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती या पथकानं घेतली। बीड जिल्ह्यात या पथकानं गेवराई तालुक्यातल्या तूर, कापूस, ऊस आणि तुतीच्या शेतीची पाहणी केली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमनी शिवारातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात उपळई ठोंगे आणि पानगाव गावालाही भेट दिली। यावेळी सोयाबीन, तूर पिकांची स्थिती तसंच पानगाव इथल्या पूर्णपणे कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी या पथकानं केली। अहिल्यानगर जिल्ह्यात या पथकानं चास कर्जत तालुक्यातील टाकळी, खंडेश्वरी, चिंचोली, काळदात या ठिकाणी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। यापैकी 18 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करण्याचा शासन आदेश सरकारनं काल जारी केला। या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळ यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। ई KYC अभावी पीक कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत। पीक कर्ज माफीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन EKYC प्रक्रिया पूर्ण करतील असं बावनकुळे यांनी सांगितलं। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता, त्यामुळे आता 5ही मतदारसंघांमधलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे। पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे। पुणे शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीतून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी काल माघार घेतली। इथं महायुतीतर्फे भाजपाचे कौस्तुभ गावडे तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत। पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत। नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। काल 4 उमेदवारांनी माघार घेतली। औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले। 2022, 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले होते। विकास प्रकल्पांमुळे विस्थापित व्हावं लागलेल्या आदिवासी समुदायांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सरकार मार्गी लावेल आणि त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। पालघर जिल्ह्यात धामणी धरणासाठी विस्थापित झालेल्या कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क देणाऱ्या शासन निर्णयाची प्रत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामस्थांना वितरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत। यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया युरिया खताबाबतच्या निर्णयाविषयी।
1: 2014 पर्यंत शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या युरियाच्या साठ्यातला बराचसा साठा उद्योगांसाठी वापरला जायचा, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान इतरांच्या वैयक्तिक लाभासाठी वापरलं जायचं आणि शेतकऱ्यांना

0: हा नेहमीच युरिया खताचा तुटवडा जाणवायचा. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं सप्टेंबर 2015 भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या युरिया खतांसाठी कडुनिंबाचं आवरण सक्तीचं केलं. यामुळं अनुदानित खताचा उद्योगासाठी वापर होणं थांबलं, शिवाय खताची गुणवत्ता देखील वाढली. कडुलिंबामुळं रोपांची या खतामधला नायट्रोजन शोषून घेण्याची क्षमता वाढल्यामुळं शेतीसाठी ते जास्त फायदेशीर झालं. धानाची उत्पादकता 5.89% वाढली, तसंच मक्याची आणि सोयाबीनची सुमारे 7% तर तुरीची आणि ऊसाची उत्पादकता सुमारे 17% वाढली. कडुलिंबाच्या एका आवरणामुळं कित्येक दशकांपासून सुरू असलेला युरिया खताचा काळा बाजार रोखण्यात मदत झाली आणि शेतकऱ्यांचाही फायदा झाला. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लेखिका दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे। सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जातो। येत्या 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। गौरव पदक 30,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल सांगितलं। केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत झालेल्या विभागीय शिखर परिषदेत त्या बोलत होत्या। यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं। विविध राज्यांमधल्या प्रभावी पद्धती, अंमलबजावणीतील अडचणी आणि व्यवहार्य उपायांवरील विचारमंथन महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात मनजागृती आणि मनसंवाद या संदेशातून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल सांगितलं। मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे। टेलिमानस हेल्पलाईन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचं जाळं बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे अशी माहिती त्यांनी दिली। मानसिक आरोग्याबाबत जागरूक, संवेदनशील आणि कलंकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे। आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे। प्रत्यक्ष अनुभव कथन, खरे आवाज, वास्तव बदल ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे। यानिमित्त मानसिक आरोग्याविषयी सांगत आहेत डॉक्टर रोहन जहागीरदार।
1: यंदाची जी थीम आहे याच्यामध्ये काय म्हटलं जातंय, नॉन जजमेंटल विचारांनी एखाद्याला पहा, त्याला ती सेफ स्पेस म्हणजे त्याला सुरक्षित जागा बोलायला द्या आणि त्यांच्या भावनांना रिस्पेक्ट, त्यांना तो तेवढा आदर द्या। म्हणजे काय करायचं नक्की, एखादा व्यक्ती म्हणतोय मला भीती वाटते, तर याच्यात घाबरण्यासारखं काय, हे काय त्याचं उत्तर होऊ शकत नाही। तो असं का म्हणतोय, त्यामागचं काय कारण आहे किंवा त्या व्यक्तीला ते तसं का वाटतंय, हे थोडं न चुकीचा विचार करता, म्हणजे हा मुद्दाम करतोय किंवा हे असं होऊ शकत नाही अशी काही कल्पना न ठेवता त्याला ते शेअर करणं, त्याला ती सेफ स्पेस देणं ह्याची ही सुरुवात आहे। मानसिक स्वास्थ्याकडे बघा, आपल्या भावनांना तो आदर स्वतः पहिल्यांदा द्या म्हणजे सगळे देऊ शकतील। आणि नेहमी म्हणतो, ईट ऑन टाइम, स्लीप ऑन टाइम अँड प्लीज माइंड युअर ओन बिझनेस, म्हणजे आपण आपले काम आपल्या जबाबदाऱ्या करत राहिलो तर बरेच अडचणी कंट्रोलमध्ये राहतात। स्टे हेल्दी, प्लीज टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ।
0: क्रिकेट। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली। रांची इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं 250 धावांचं लक्ष वेस्ट इंडिजनं 19व्या षटकात पार केलं। मालिकेतला तिसरा सामना उद्या इंदूर इथं होणार आहे। हवामान। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर मराठवाडा आणि विदर्भात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी, राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण।

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. एसआयआर बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं आहे. नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विषयावरील 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. लोकसहभागाच्या महत्वावर भर देत अंगणवाडी केंद्रांचा विकास सामूहिक सहभागाची केंद्र म्हणून करावा असं आवाहन त्यांनी केलं. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करताना महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरण या विषयांवर मुलांसाठी वयानुसार योग्य असे अभ्यासक्रम किंवा माहितीपर सत्र विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसंच विविध विभागांच्या समन्वित प्रयत्नातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या महत्वावरही त्यांनी भर दिला. या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल या परिषदेत सांगितलं. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. युवा पिढीनं आपली कौशल्य सातत्यानं अद्ययावत करण्याची आणि वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चीनमध्ये शांघाय इथं होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय चमूमधील युवकांशी काल पंतप्रधानांनी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय बाजाराला अनुसरून आपली कौशल्य विकसित करण्याचं आवाहन करून या पथकानं कौशल्य विकासाचे दूत बनावं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सीजेपीच्या नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांनी नकार दिला आहे. याआधीच्या आंदोलनादरम्यान पक्षानं सार्वजनिक सुरक्षा नियमांचं आणि पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्यामुळं आंदोलनाची परवानगी नाकारत असल्याचं दिल्ली पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगितलं. सध्या जंतरमंतर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत असं सांगून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान नवी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोनं आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 45 मेट्रो स्थानकं प्रवेशासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनीही विविध ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. लोकांनी विनाकारण प्रवास करू नये आणि प्रवास करायचा असल्यास पूर्वनियोजित करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींना निवडणूक आयोगाच्या विशेष व्यापक पुनरीक्षण अभियानातील कथित त्रुटींची माहिती दिल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांना सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घ्यावं अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली असून त्यांनी यासंदर्भातले पुरावे सादर करायला सांगितलं आहे. आम्ही हे पुरावे सादर करू असं खरगे म्हणाले. या शिष्टमंडळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांचा समावेश होता. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नसल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतात कामकाज करण्यासाठी स्टारलिंकला परवानगी देण्याबाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते. स्टारलिंक, जिओ सॅटेलाईट कम्युनिकेशन्स आणि युटेलसॅट वन वेब या 3 कंपन्यांनी उपग्रह आधारित संपर्क सेवेचे परवाने मिळवले असल्याचं सिंधिया यांनी सांगितलं. यासंदर्भातील कार्यपद्धती निश्चित झाल्यावर सरकार महसूल वाटपाच्या तत्वावर या कंपन्यांना स्पेक्ट्रमचं वाटप करेल असं त्यांनी स्पष्ट केलं. उपग्रह आधारित संपर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना विहित सुरक्षा निकष आणि इतर नियामक आवश्यकतांची स्वतंत्रपणे पूर्तता केल्यानंतरच सेवा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल यावर त्यांनी भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली असून राष्ट्रीय सुरक्षा केवळ सशस्त्र दलांच्या ताकदीवरच नाही तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स समारंभात बोलत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं सिंग यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये

0: मध्ये भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला तर तमिळनाडू मधल्या दोन जागांवरच्या पोटनिवडणुकीत तमिळ वेत्री कळघम पक्षानं विजय मिळवला. पुदुच्चेरीत थट्टन चावडीची जागा AINRC पक्षानं आपल्याकडे राखली. दरम्यान आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या पोटनिवडणुकीतल्या विजयामुळे जनतेच्या मनातला भाजपप्रणीत NDA आघाडीवरचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता पाचही मतदारसंघातलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मतदारांनी वैयक्तिकरित्या अर्ज 7 दाखल करण्यावर निवडणूक आयोगानं मर्यादा घातली आहे. दावे आणि हरकतींच्या काळात जास्तीत जास्त 10 वेळा आणि मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाच्या काळात महिन्यातून 5 वेळा अर्ज करण्याची परवानगी आयोगानं दिली आहे. मतदारांनी वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्षात अर्ज सादर करण्यावर ही मर्यादा घातली आहे. या हरकती खोट्या असल्याचं किंवा हेतुपुरस्सर दाखल केल्याचं आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला दहशतवादी हल्ल्यासाठी आधीच तयार केलं होतं असं या UAEच्या तपास पथकानं काल स्पष्ट केलं. या संशयित आरोपीनं विमानाचं नियंत्रण बंद पाडण्याची योजना आखली होती आणि हे विमान तेल अवीव इथल्या विमानतळावर आत्मघाती हल्ला करण्यासाठी वापरण्याचा त्याचा हेतू होता असं UAEच्या महाधिवक्त्यांनी म्हटलं आहे. तेल अवीवचं विमानतळ आणि हवाई मार्गाची माहिती करून घेण्यासाठी हा वैमानिक आधी 2 वेळा तिथं सहवैमानिक म्हणून गेला होता असंही तपासात आढळून आलं आहे. अमेरिकेनं रशियाच्या डिझेलच्या विक्रीवरील निर्बंध काल उठवले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करून अमेरिकी जागतिक बाजारपेठेला डिझेल पुरवठा करण्याचा करार केल्यानंतर काही मिनिटातच अमेरिकेच्या कोषागार विभागानं ही घोषणा केली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात काल वेस्ट इंडिज संघानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. यामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 250 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 18 षटकं आणि 3 चेंडूत 4 गडी गमावून 252 धावा करत सामना जिंकला. कर्णधार शाय होपनं 45 चेंडूत 102 धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला तर शेरफेन रुदरफोर्डनं 37 चेंडूत 84 धावा करत विजयात मोलाचं योगदान दिलं. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 249 अशी धावसंख्या उभारली. भारतातर्फे संजू सॅमसननं 41 चेंडूत 82 धावांची खेळी करत सर्वाधिक धावा केल्या तर ईशान किशननं 22 चेंडूत 43 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. CJP नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. SIR बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.8 पर ये विविध भारती का मुंबई केंद्र है. आइए सुनते हैं कार्यक्रम चित्रलोक.

0: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
1: शुरू करें इन्वेस्टिंग का पार्ट.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून विमानानं दिल्लीला अभिजित दिपके पोहोचले होते. विमानतळावरच दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मी अटक होण्यासाठी चालू आहे असं म्हणत दिपके यांनी यावेळी पोलिसांना कोणताही प्रतिकार केला नाही. अभिजित दिपके यांच्यासोबतच कॉक्रोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आंदोलनाला पोलिसांनी कोणतीही परवानगी दिलेली नसतानाही दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली होती, त्यासाठीच ते दिल्लीला निघाले होते. परवानगी नसल्यानं त्यांना ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतरवर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने याआधी दिल्लीत केलेल्या आंदोलनादरम्यान दिलेल्या सूचना पाळल्या नव्हत्या असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. जंतर मंतरवरील आंदोलनासाठी किमान 10 दिवस आधी रितसर परवानगी घ्यावी लागते. कॉक्रोच जनता पार्टीने मात्र केवळ 3 दिवस आधी आंदोलन करणार असल्याचं निवेदन दिल्ली पोलिसांकडे दिलं होतं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त केला आहे. केंद्रीय पथकाकडून आज धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करण्यात येत आहे. धाराशिव तालुक्यात करसखेडा आणी आणि एडशी शिवारातल्या शेतपिकांची विहिरीची पथकानं पाहणी केली. केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सल्लागार डॉक्टर जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉक्टर साक्षी भदौरिया यांच्या पथकानं ही पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलाश पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडवळकर यांची उपस्थिती होती. खासदार राजे निंबाळकर यांनी शेतपिकांची झालेली अवस्था मागील कित्येक वर्षांपासून पहिल्यांदा इतकी बिकट झाल्याचं पथकाला सांगितलं. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पंचनामे करताना उपग्रहाद्वारे नुकसान न ठरवता पीक कापणी प्रयोगावरच निकष ठरवावेत अशी मागणी त्यांनी केली. बीड जिल्ह्यातही आज केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकानं स्वयंचलित हवामान केंद्र, बिंदुसरा तलाव आणि विविध भाग गावातील शेती आणि जलस्रोतांची पाहणी केली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पाहणीत पाणीटंचाई, सोयाबीनचं नुकसान, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी डॉ विवेक

जॉन्सन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बिंदुसरा तलावातला उपयुक्त पाणीसाठा 5% आला असून बीड शहराला दररोज 38 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. यापैकी 28 दशलक्ष लिटर पाणी माजलगाव धरणातून मिळतं. केंद्रीय पथकानं अहिल्यानगर जिल्ह्यातही चास कर्जत आणि परिसरातील दुष्काळग्रस्त भागाची आज पाहणी केली. पथक प्रमुख के पोन्नुस्वामी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो नेहमी भारताचाच राहील अशा शब्दात आज खासदार महिमा कुमारी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. संयुक्त राष्ट्र मंचावर भारताकडून पाकिस्तानच्या आरोपांना तडाखेबंद प्रत्युत्तर दिलं. खासदार महिमा कुमारी यांनी पाकिस्तानचे खोटे आरोप धुडकावून लावले. दहशतवादाला नेहमीच खतपाणी घालण्याचा पाकिस्तानचा इतिहास राहिला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेचे काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी असाधारण शौर्य दाखवल्याबद्दल भारतीय पायलट कॅप्टन स्मिथ यांचा सन्मान केला आहे. कॅप्टन स्मिथ यांनी 30 सप्टेंबर रोजी फ्लाय दुबईच्या विमानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. कृष्णमूर्ती यावेळी म्हणाले, कॅप्टन स्मिथ यांच्या धैर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे दुबई ते तेल अविव या विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. कॅप्टन स्मिथ यांच्यावर अबुधाबी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की त्यांची प्रकृती वेगानं सुधारत आहे. दरम्यान इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयजॅक हर्जोग यांनी जाहीर केलं आहे की कॅप्टन स्मिथ यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन इस्रायलचा नागरी शौर्यासाठीचा राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला जाईल. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.

0: एक तोता मैना पाले और तोता उड़ गया एक दिन। अब मैना उदास हो गई, मैंने फिर उसको भी उड़ा दिया। मुझे लगा कि शायद इतने दिन मेरे साथ रहे हैं तो वापस आएंगे, लेकिन वो नहीं आए। तो कई बार ऐसा भी होता है कि हम इन पंछियों से प्यार करते हैं लेकिन बहुत ज़्यादा दिल लगा बैठते हैं और फिर उनके उड़ान भरने के बाद हमें दुख भी होता है और शायद कई दिन तक ये दुख रहा। वहीं एक श्रोता ने लिखा है कि आज तो जहाँ सपनों की उड़ान देखनी है उस यथार्थ को प्रवासी पंछियों की उड़ान जैसा दिखाया गया है, जो बड़ा लंबा रास्ता तय करके यहाँ तक पहुँचते हैं और फिर अपने जन्म स्थान को मौसम अनुकूल होने के बाद लौट जाते हैं। बिल्कुल सही लिखा आपने। और एक श्रोता लिखते हैं कि प्रवासी पंछियों का आवागमन इस बात का जीता जागता उदाहरण है कि ज्ञान या विवेक किताबों या विद्यालयों तक सीमित नहीं है। प्रवासी पक्षी प्रकृति के नियमों के साथ पूरी तरह तालमेल से रहते हैं। ये हवा के रुख, हवा में उपस्थित गंध, पृथ्वी के चुंबकीय क्षेत्र और ब्रह्मांड में सितारों की स्थिति को बिना किसी कंपास के समझ लेते हैं। यहाँ बात महत्वपूर्ण यह है कि पंछी प्रकृति से अलग हटकर नहीं बल्कि उसका एक हिस्सा बनकर जीते हैं। यहाँ ऋतु से आशय ब्रह्मांड की वो प्राकृतिक और नैतिक व्यवस्था है जो संपूर्ण सृष्टि को संचालित करती है। पक्षियों का ये एक निश्चित समय पर उड़ान भरना और बिना रास्ता भटके नियत स्थान पर पहुंचकर प्रवास काल को पूर्ण कर वापस लौटना इसी ऋतु का प्रमाण है। बहुत सुंदर, बहुत अच्छी जानकारी आपने हमें दी है। एक श्रोता लिखते हैं कि बहुत ही सुंदर है आज की इबारत, मन तो बहुत ऊंची उड़ान भरता है, हजारों मील लंबे रास्ते तुझको बुलाते गाना भी नहीं याद आता है, लेकिन शायद मन कहीं ना कहीं भटक जाता है।
1: आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड। संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ। आणि रशियाकडून डिझेलच्या आयातीवरचे निर्बंध अमेरिकेनं शिथिल केले। परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे। दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते। देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी केली। भारताची लोकशाही ही अतिशय बळकट असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवरच्या आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेतलं, तसंच यूट्यूबर ध्रुव राठीला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं। सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती। स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 जास्त कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे। या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हस्तक्षेप करून ताब्यात घेतलेल्या वकिलांना सोडून द्यायच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत। जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे। संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेश करण्यावर आणि बाहेर पडण्यावर निर्बंध लावले आहेत। दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर टेहळणी वाढवण्यात आली आहे। जंतरमंतरच्या 4 परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत, तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत। दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। इथूनही अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्याच्या त्यांच्या अधिकाराचा त्यांनी वापर करावा अशी विनंती केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया रद्द करावी. गेल्या 2 वर्षात झालेल्या विविध राज्यांच्या विधिमंडळांच्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. तसंच मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्त

0: त्यांना कायद्यापासून आजीवन संरक्षण देणारा 2023 कायदा रद्द करावा आणि निवडणुका पुन्हा मतपत्रिकांवर घ्याव्यात या मागण्यांचं निवेदनही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दिलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एम ए बेबी, कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका आज दाखल करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाचं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत.
1: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलीनीकरण ही एक मोठी मोहीम होती. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल करताना फाळणीला मान्यता दिली आणि स्वायत्त संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायला सांगितलं. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी ही बहुसंख्य संस्थानं भारतीय संघराज्यात आपखुशीनं विलीन झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या घडामोडी झाल्यामुळे संविधानाच्या कलम 370 अन्वये काश्मीरला वेगळं स्थान देऊन भारतीय संघराज्याबरोबर जोडण्यात आलं. त्यातल्या तरतुदींमुळे या प्रांतातले विविध कायदे आणि नियम भारतीय संघराज्यापेक्षा वेगळे होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी हे कलम रद्द करण्यात आलं. त्याचवेळी जम्मू काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दहशतवादाच्या प्रभावाखाली दबलेलं काश्मीरचं जनजीवन सुरक्षित वातावरणात नेण्याच्या तसंच तिथं सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं, मात्र 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या बाजूने कौल देत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा वैध ठरवला. या कायद्यामुळे आता उर्वरित देशातले कायदे विना अडचण काश्मीरमध्येही लागू होतात. तिथल्या नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणे हक्क आणि अधिकार मिळतात. तिथल्या नायब राज्यपालांना विशेष स्थान देणारं कलम 35 अ देखील रद्दबातल झालं. या सर्व बाबींमुळे जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राजस्थानमधील जोधपूर हवाई दल तळावर आयोजित तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले. जग आधुनिक युद्धपद्धतीतल्या मूलभूत परिवर्तनाला सामोरं जात आहे. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे निर्णय क्षमतेला वेगळा आयाम मिळतो आहे असं ते यावेळी म्हणाले. या भेटीदरम्यान संरक्षण मंत्र्यांनी भारतीय हवाई दल आणि सरावात सहभागी झालेल्या परदेशी हवाई दलांच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
2: Today you have not merely flown aircraft together, you have demonstrated what becomes possible when professional excellence, technology and a mutual confidence come together. That is the true spirit of the Taranga Shakti. Let us carry that spirit forward. Let us continue to learn from one another, innovate, strengthen our capability and explore new frontiers, aerospace and defense cooperation. And let us ensure that the power we build is ultimately used in the service of peace, security and stability.
0: राजनाथ सिंह यांनी आधुनिक लढाऊ विमानांची प्रभावी हवाई प्रात्यक्षिकं पाहिली आणि स्वदेशी तसंच परदेशी लढाऊ विमानांचं प्रदर्शनही पाहिलं. 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सर्वाचा उद्देश सहभागी हवाई दलांमधील कार्यात्मक सहकार्य, परस्पर कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य बळकट करणं हा आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या शारजा बंदरात काल झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पनामाचा ध्वज असलेल्या कच्च्या तेलाच्या टँकरवर कार्यरत असलेले सर्व 22 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचं केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं आहे. संबंधित अधिकारी जहाज व्यवस्थापन कंपनीच्या संपर्कात आहेत असं सोनोवाल यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम आणि प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्याबरोबर आज द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि सिंगापूर यांच्यातली समावेशक सामरिक भागीदारी पुढे नेण्यावर आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं रशियाकडून खरेदी केलेल्या डिझेलच्या विक्री आणि आयातीवरचे निर्बंध 7 एप्रिल 2027 पर्यंत शिथिल केले आहेत. युक्रेननं रशियाच्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले चढवल्यामुळे डिझेलच्या उत्पादनावर परिणाम झाल्यानं मॉस्कोला डिझेलच्या निर्यातीवर निर्बंध लादावे लागले होते. त्यानंतर इराणचं समर्थन असलेल्या येमेनच्या सशस्त्र दलांनी सौदी अरेबियावर केलेल्या हल्ल्यांमुळे इंधन पुरवठ्यावर आणखी मर्यादा आल्या होत्या. मात्र रशियानं येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर डिझेलचा पुरवठा करायला मान्यता दिल्याबद्दल ट्रम्प यांनी रशियाच्या अध्यक्षांचे आभार मानले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय शक्तींच्या पाठिंब्यानं घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ. आणि रशियाकडून डिझेलच्या आयातीवरचे निर्बंध अमेरिकेनं शिथिल केले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: हमारे श्रोता लिख रहे हैं कि प्रस्तुत गद्य पद्यमयी इबारत की इबादत से ये बात सामने आई कि आज खुले आसमान तले पंछियों की तरह उड़ान भरने वाले मानव के मन की उड़ान के आकलन की भी बात होगी. इसके अतिरिक्त उड़ान की दिशा और दशा की तुलना भी पंछियों की उड़ान से भली भांति तरीके से की जाएगी. अब देखना यह है कि आज हम लोग किस तरह से समूचे 1 घंटे के लिए अपनी उड़ान के साथ उड़ते हुए जीवन की उड़ान में सफल होते हैं. बहुत सुंदर. देखिए, मन की उड़ान तो हम कभी भी भर सकते हैं इस 1 घंटे में, तो क्या हम पूरे दिन शायद कहीं ना कहीं हमारा मन उड़ता ही है. लेकिन हाँ, ये 1 घंटा जो सुरीला सफर आज हमने मन की उड़ान को दिया है, पंछियों की उड़ान को दिया है, उसमें हम बहुत दूर तक सफर कर सकते हैं. सफर कर सकते हैं आप, है ना? बताइएगा, कर रहे हैं कि नहीं. मैं एक शोधा लिखते हैं कि प्रवासी पक्षी मीलों सफर करते हुए एक जगह से दूसरी जगह पहुंच जाते हैं मौसम के अनुसार और फिर वापस लौट आते हैं. हम भी कल्पना की दुनिया में उड़ान भरने लगते हैं, सपने को साकार करना चाहते हैं, अपने जीवन को नई दिशा देते हैं और गुनगुनाने लगते हैं, उड़ चला पंछी बन के मन मेरा सागर के पार. बहुत अच्छा. वही एक श्रोता लिखते हैं कि मन की उड़ान का मतलब हुआ कल्पनाशीलता, रचनात्मकता, असीमित सोचने की क्षमता. जब हम रोजमर्रा की जिंदगी के तनाव, जिम्मेदारियों और बंधनों से थक जाते हैं तब हमारा मन एक नई ऊर्जा की तलाश में उड़ान भरता है. ये उड़ान कभी पुरानी खूबसूरत यादों की गलियों में होती है तो कभी आने वाले कल के हसीन सपनों में. और एक लेखक की कलम, एक चित्रकार के रंग और एक वैज्ञानिक की खोज सब मन की इस उड़ान का परिणाम है. बहुत सुंदर, बहुत सुंदर, बहुत खूब आपने लिखा है. आपकी जो अंतिम लाइन है उसने हमारा मन जीत लिया है. वहीं एक श्रोता लिखते हैं कि इंसान भी पंछियों की तरह जीवन भर सफर ही करता रहता है क्योंकि इंसान को भी सही दिशा का ज्ञान नहीं होता. जीवन के सफर में हमारे द्वारा किया गया कर्मों के अनुसार एक अदृश्य शक्ति पक्षियों की तरह हमसे भी पहुंचा देती है. अच्छा, आपने कुछ लिखा है पंछी बनी उड़ती फिरू, मतलब आपका कहने का मतलब है कि हम अपने कर्मों के अनुसार उड़ान भरते हैं. वहीं एक श्रोता लिखते हैं कि पंछी तो मैंने पहले एक तोता पाला था जो एक बार पिंजरा खुला उड़ गया और उसके बाद मेरे पास अभी एक कछुआ है जिसकी मैं अच्छे तरीके से देखभाल करता हूँ. वैसे मुझे पक्षी पसंद है और मैं रोज उन्हें दाना भी डालता हूँ. बहुत अच्छी बात है. एक श्रोता लिखते हैं कि सुबह सुबह उड़ते हैं तो मोर का टहू का सुनाई देता है, मन प्रफुल्लित हो जाता है. आसमान में पंछियों का झुंड लाइन में उड़ता देखकर मन को बड़ा आनंद आता है. आसमान में छोटी छोटी चिड़िया उड़ती हैं, चहकती हैं, दाना खाती हैं तो देखकर मन को बड़ा सुकून मिलता है. बिल्कुल सही कहा आपने. और वही एक श्रोता लिखते हैं कि जी नहीं, मैंने आज कोई पंछी को पिंजरे में आज तक किसी पंछी को पिंजरे में बंद करके नहीं रखा है. आकाश की ऊंचाइयों को छूने वाले पक्षियों को कभी भी कैद करके नहीं रखना चाहिए, पाप लगता है. बिल्कुल. वहीं एक श्रोता लिखते हैं कि मेरे घर में मैंने गार्डन मेंटेन किया हुआ है जहां बहुत से फ्लावर लगे हैं, प्लांट्स लगे हैं और सुबह सुबह जो है रंग बिरंगी तितलियाँ और चिड़ियाएँ आती हैं, उनकी आवाज़ सुनना बहुत पसंद होता है. दिल खुश हो जाता है उनको देख कर और उनकी आवाज़ सुनकर. और वहीं एक श्रोता लिखते हैं कि मेरी बेटी चिड़ियों को पालने का बहुत शौक है मेरी बेटी को अच्छा चिड़िया पालने का।

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड। संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते। देशात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांनी वार्ताहर परिषदेत केला। भारताची लोकशाही ही अतिशय कणखर असून हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशवासी एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विरोधी पक्षांनी या रस्त्यावरच्या आंदोलनात विनाकारण राष्ट्रपतींना ओढलं असल्याची टीका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका तसंच युट्यूबर ध्रुव राठी यांना पकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, माकपचे नेते पिनराई विजयन, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, नेहा बोरा यांच्यासह इतरांना ताब्यात घेण्यात आलं। सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती। संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे मिळून सुमारे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। 45 मेट्रो स्थानकांमध्ये प्रवेशावर निर्बंध लावले आहेत। दिल्लीच्या सीमा रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर गस्त वाढवण्यात आली आहे। जंतरमंतर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे। तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत। दरम्यान दिल्लीत आकाशवाणी भवनाजवळ पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत 2 पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन होत आहे। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मागण्याच्या त्यांच्या अधिकाराचा त्यांनी वापर करावा अशी विनंती केली। एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, गेल्या 2 वर्षातल्या विविध राज्यांमधल्या विधिमंडळांच्या सर्व निवडणुका रद्द कराव्यात, मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर निवडणूक आयुक्तांना कायद्यापासून आजीवन संरक्षण देणारा 2023 कायदा रद्द करावा आणि निवडणुका पुन्हा मतपत्रिकांवर घ्याव्यात या मागण्यांचं निवेदनही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपतींना दिलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार, पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर विरोधी

0: पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणं हा सरकारचा भेकडपणा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सरकारनं निर्बंध लादण्याऐवजी आंदोलकांशी संवाद साधावा असंही त्यांनी सुचवलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शांततापूर्ण आंदोलन दाबण्यासाठी सरकार हुकुमशाही मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. या निमित्तानं विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत संविधानाचं कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत.
1: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांचं भारतीय संघराज्यात विलीनीकरण ही एक मोठी मोहीम होती. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य बहाल करताना फाळणीला मान्यता दिली आणि स्वायत्त संस्थानांना स्वतःचा निर्णय घ्यायला सांगितलं. भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनी ही बहुसंख्य संस्थानं भारतीय संघराज्यात आपखुशीनं विलीन झाली. जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत मात्र वेगवेगळ्या घडामोडी झाल्यामुळे संविधानाच्या कलम 370 अन्वये काश्मीरला वेगळं स्थान देऊन भारतीय संघराज्याबरोबर जोडण्यात आलं. त्यातल्या तरतुदींमुळे या प्रांतातले विविध कायदे आणि नियम भारतीय संघराज्यापेक्षा वेगळे होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी हे कलम रद्द करण्यात आलं. त्याचवेळी जम्मू काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. दहशतवादाच्या प्रभावाखाली दबलेलं काश्मीरचं जनजीवन सुरक्षित वातावरणात नेण्याच्या तसंच तिथं सर्वसमावेशक विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं. या कायद्याला नंतर न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाच्या बाजूने कौल देत जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा वैध ठरवला. या कायद्यामुळे आता उर्वरित देशातले कायदे विना अडचण काश्मीरमध्येही लागू होतात. तिथल्या नागरिकांनाही इतर भारतीयांप्रमाणे हक्क आणि अधिकार मिळतात. तिथल्या नायब राज्यपालांना विशेष स्थान देणारं कलम 35 अ देखील रद्दबातल झालं. या सर्व बाबींमुळे जम्मू काश्मीरमध्ये शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा विकास, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजस्थानात जोधपूर इथल्या हवाई दल तळावर तरंग शक्ती या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचं आयोजन करण्यात आलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित होते. जग आधुनिक युद्ध पद्धतीतल्या मूलभूत परिवर्तनाला सामोरं जात आहे. कृत्रिम तंत्रज्ञानामुळे निर्णय क्षमतेला वेगळा आयाम मिळतो आहे असं ते यावेळी म्हणाले. राजनाथ सिंह यांनी आधुनिक लढाऊ विमानांची प्रभावी हवाई प्रात्यक्षिक पाहिली आणि स्वदेशी तसंच परदेशी लढाऊ विमानांचंही प्रदर्शन पाहिलं. 26 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सरावाचा उद्देश सहभागी हवाई दलांमधली कार्यात्मक सहकार्य, परस्पर कार्यक्षमता आणि परस्पर सामंजस्य बळकट करणं हा आहे. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आज आढावा घेतला. बेलाटी इथंही आज पथकानं नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली. जूनअखेर पेरणी झाल्यानंतर परिसरात पावसाचा सुमारे 38 दिवसांचा खंड पडला, त्यामुळे तूर पीक पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी पथकाला दिली. बीड जिल्ह्यातही आज केंद्रीय पथकाकडून सोयाबीनचं नुकसान, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली. पालघरमध्ये SIR संदर्भात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटी विरहित करण्यासाठी राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन कोकण विभागीय आयुक्तांनी या बैठकीत केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी20 आंतरराष्ट्रीय

क्रिकेट सामना इंदूर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते तर उत्तर कोकणातील काही भागात उष्णतेसोबत दमट वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा केंद्रीय मंत्र्यांचा आरोप. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची दिल्लीत धरपकड. संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बहुराष्ट्रीय तरंग शक्ती सरावाला प्रारंभ आणि केंद्रीय पथक राज्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या अनेक आंदोलक आणि राजकीय नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान इथं झालेल्या आंदोलनात तुषार गांधी यांच्यासह अनेक निदर्शकांना पोलिसांनी अटक केली. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी होत आहे. सोलापूर आणि बीड जिल्ह्यात आज केंद्रीय पथकानं पिकांचं नुकसान, चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा आढावा घेतला. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. राज्यातल्या काही भागात 12 ऑक्टोबरपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. बीड जिल्ह्यातल्या राजुरी इथल्या एका घरातून 30 लाख रुपये किमतीचा 60 किलोहून अधिक गांजा काल रात्री जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड। वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत। दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा। पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी सांगितलं। केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकानं बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पीक स्थिती, पाणी टंचाई, भूजल पातळी, चाऱ्याची उपलब्धता आणि शेतकरी मदत वितरणाचा आढावा घेतला। त्यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी आणि अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी अग्रवाल यांनी सूचना केल्या। बीड जिल्ह्यातल्या

0: 353 गावांमध्ये सुमारे 8.25 लाख शेतकरी दुष्काळ बाधित आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकानं केली. सोलापूर जिल्ह्यातही या पथकानं पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. आगामी उन्हाळ्यापासून जलसंधारणाची कामं सातत्यानं राबवणं गरजेचं आहे. जानेवारी ते मे या कालावधीत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण तसंच जनजागृती उपक्रम राबवून पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात येईल अशी माहिती पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी दिली. जलसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसनं केला आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र केंद्रीय पथकाची पाहणी, सर्वेक्षण, पंचनामे इत्यादीमध्ये वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज जळगाव इथं केला. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कुंभमेळ्यासाठीचे 36,000 कोटी रुपये आणि शक्तीपीठ महामार्ग साठीचे 80,000 कोटी रुपये हा निधी शेतकऱ्यांसाठी वापरावा आणि दसऱ्यापर्यंत दुष्काळग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी 1 लाख रुपये जमा करावेत अशी मागणी त्यांनी केली. शेतमजुरांना आर्थिक मदत तसंच स्वयंपाकाच्या गॅसचे वर्षाकाठी 12 सिलेंडर मोफत द्यावेत, जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये अशा मागण्याही त्यांनी मांडल्या. मुंबई शहरातल्या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. शिवडी, सायन, कुलाबा, माहीम, मांडवी, प्रिन्सेस डॉक, वरळी आणि कफबरेड या 7 कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची ही समिती सीमांकनाच्या मोजणी नकाशांवर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करून 3 महिन्यांच्या आत शासनाला शिफारस करणार आहे. मुंबईतल्या कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी यापूर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि मोजणी करून नकाशे तयार करण्यात आले होते. या नकाशांमध्ये दर्शवलेल्या सीमांबाबत विविध प्राधिकरणांकडून हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सीमांकन अंतिम करण्यासाठी शासनानं समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांना अटक केली आहे. एका कथित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीशी त्यांचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम इस्माली डोला आणि त्याचे साथीदार ही टोळी चालवतात. प्रवीण उर्फ नागेश शिंदे आणि ब्रिजेश मोराडिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. मुंबईतल्या विविध तपास यंत्रणांनी डोला आणि त्याच्या साथीदारांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीनं तपास सुरू केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणांवरून सुमारे 3,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या 4 माजी मुख्यमंत्र्यांसह इतर अनेक नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, युट्यूबर ध्रुव राठी यांच्यासह इतरांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी

0: पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 अधिक कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना सोडून देण्यात आलं. जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतली 45 मेट्रो स्थानकं आज रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतलं.
1: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्याव्या या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातल्या एसएम जोशी पुलाजवळ सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान विनापरवाना ड्रोन उडवल्याप्रकरणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि इतर चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी एसएम जोशी पुलाजवळच्या जमावाचं ड्रोननं चित्रीकरण केलं जात असल्याचं गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या निदर्शनाला आलं होतं. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा युएपीए अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. उद्यापासून राज्यात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. यासाठी कोल्हापूरवासीय सज्ज झाले असून यंदाच्या वर्षी देवी अंबाबाईच्या स्कंदमाता देवी वैष्णवी त्रिगुणात्मिका रुपात पूजा बांधली जाणार आहे. मंदिर परिसर सुसज्ज आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे. भवानी मंडपात संध्याकाळी 5 वाजता मान्यवरांच्या हस्ते नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तुळजापूर, माहूर, आंबेजोगाईसह आदिशक्तींच्या विविध मंदिरांमध्ये नवरात्राची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणासह येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. तुळजापूर इथं उद्या पहाटे देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनारूढ होईल. त्यानंतर घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. माहूर इथं रेणुका माता मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेनं 2024-25 या वर्षाचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्यस्तरीय कविता राजधानी पुरस्कार प्रसिद्ध कवी गीतकार प्रवीण दवणे यांना दिला जाणार आहे. कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, नाटक, ललित गद्य, बालवाङ्मय, वैचारिक आणि संपादन अशा विविध क्षेत्रात एकंदर 35 जणांचा गौरव केला जाणार आहे. त्यात विवेक गोविलकर, डॉ दिलीप पांढरपट्टे, प्रज्ञा जांभेकर इत्यादींचा समावेश आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. या काळात रत्नागिरीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. अनेक शहरांमधलं तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून ऑक्टोबर हीटमुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भातही उन्हाचा कडाका वाढला असून नागपूरमध्ये 36 अंश तर काही भागात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या

च्या सूचना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल आणि मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.

0: ये गीत था लता मंगेशकर की आवाज में, फिल्म थी यहूदी, शब्दकार थे।
1: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड। वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून गुन्हा दाखल। बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार। आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या। दुष्काळी परिस्थितीचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी शेतपीक नुकसान, पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, जनावरांसाठी चारा आणि रोजगाराच्या संधी या बाबींचा एकत्रित विचार करावा। पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून आकडेवारीची प्रत्यक्ष परिस्थितीशी पडताळणी करावी आणि शेतकऱ्यांना भरपाई वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या। यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकर सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते बोलत होते। संरक्षण, एरोस्पेस आणि ऊर्जा या क्षेत्रांना महत्वाच्या खनिजांचा

0: सुरळीत पुरवठा होत राहण्याच्या दृष्टीनं या खनिजांचा साठा करणाऱ्या संदर्भातलं धोरण सरकार जाहीर करणार असल्याची माहिती खाण सचिव केशव चंद्रा यांनी दिली आहे. बॅटरीसाठी लागणाऱ्या खनिजांचं मूल्यवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि ओदिशा इथं 4 प्रक्रिया केंद्रांचंही काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. तांबं, लिथियम, निकेल, कोबाल्ट आणि इतर दुर्मिळ खनिजं ही स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या वाढीसाठी अतिशय गरजेची असतात. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोघांना अटक केली. एका कथित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीशी त्यांचा संबंध आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर सलीम इस्लामी डोला आणि त्याचे साथीदार ही टोळी चालवतात. प्रवीण उर्फ नागेश शिंदे आणि ब्रिजेश मुराडिया अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतर इथं पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आंदोलकांची धरपकड सुरूच आहे. विविध ठिकाणाहून सुमारे 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर या कारवाईत 6 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी नवी दिल्लीत विमानातूनच ताब्यात घेतलं. माणिक सरकार, पिनराई विजयन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल या 4 माजी मुख्यमंत्र्यांसह इतर अनेक नेतेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, विद्यार्थी नेत्या नेहा बोरा, युट्यूबर ध्रुव राठी यांच्यासह इतरांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि प्रशासनिक कारणांसाठी पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या 400 अधिक कार्यकर्त्यांनाही तसंच काही आंदोलक वकिलांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना सोडून देण्यात आलं. जंतरमंतरच्या बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त आहे. संपूर्ण दिल्लीत पोलीस आणि निमलष्करी दलांचे जवळपास 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतली 45 मेट्रो स्थानकं आज रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीच्या सीमा, रेल्वे स्थानकं, बस स्थानकांसह इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा गस्त वाढवण्यात आली आहे. जंतरमंतरच्या 4 किलोमीटर परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहेत. तसंच दिल्लीला जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही आज आंदोलन झालं. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला यांच्यासह इतरांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. ऑगस्ट क्रांती मैदान ही आंदोलनांची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या साधारण 200 जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी 50 जास्त जणांना ताब्यात घेतलं.
0: परकीय शक्तींच्या पाठिंब्याने घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा आणि नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास तोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात ते वार्ताहरांशी बोलत होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या मेट्रो आणि रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करणारी याचिका आज दाखल करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फ्लाय दुबई कंपनीच्या विमानात वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर सहवैमानिकानं केलेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं गुन्हा दाखल केला आहे. गेल्या 30 सप्टेंबरला झालेल्या या प्रकाराबाबत अपहरण विषयक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा UAPA अंतर्गत काल 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. स्मित मच्छार यांच्यावरचा हल्ला हा व्यापक कटाचा भाग असल्याचा सरकारी यंत्रणांना संशय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या अंतरिम व्यापार कराराचा मसुदा यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात तयार झाला होता, पण आता परिस्थिती बदलली आहे. त्याला अनुसरून या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल अशी भूमिका वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली आहे. अमेरिकन बाजारपेठेतल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेत भारतावरचे कर कमी करायचाही भारताचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले. इस्रायल आखाती सहकार्य परिषद आणि रशियाच्या नेतृत्वातल्या युरेशियन आर्थिक संघटनेसह इतरही संस्थांशी

व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची मागणी पुन्हा केली आहे. जागतिक निर्णय प्रक्रियेत भारत आणि आफ्रिकेचं प्रतिनिधित्व कमी पडू शकत नाही असंही ते म्हणाले. इथिओपियातल्या अदिस अबाबा इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आफ्रिकेला कायमस्वरूपी आणि अस्थायी अशा दोन्ही प्रकारच्या सदस्यत्वामध्ये न्याय्य प्रतिनिधित्व मिळायला हवं अशी मागणी जयशंकर यांनी केली. रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात किमान 15 जण ठार झाले आणि 16 जण जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. युक्रेनच्या झापोरिझिया प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीसाठी कराराची काल घोषणा केली आणि आज दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 जण ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटाने हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं कार्यकारी परिषदेच्या निवडणुकीची आज नवी दिल्लीत घोषणा केली. सध्या कार्यरत समितीचा कार्यकाळ संपायच्या 5 दिवस आधी म्हणजेच 5 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून संजय कुमार श्रीवास्तव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. श्रीवास्तव हे दिल्ली आणि चंदीगडचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांचा तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदोर इथं उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांची विविध ठिकाणी धरपकड. वैमानिक स्मित मच्छार यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी NIA कडून गुन्हा दाखल. बदललेल्या परिस्थितीनुसार भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराचा अंतिम मसुदा तयार होणार. आणि रशियाने युक्रेनवर आज केलेल्या हल्ल्यात 15 जण ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, मैं आकाशवाणी मुंबई चे विविध भारती केंद्र बोलता हूँ। FM 102.8 आणि न्यूज ऑन AIR ऐप वर रात्री चक्रवाजले आहेत। आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:50 शुभरात्री, जय हिंद।